मुझे म्यूजिक बनाया हूँ भाषा मतलब बने हूँ भाषा नचा नचा दिल दार काते समा पंच मजार ऐसी वैसी न तू बात कर मुझे सेना को ही मुलाकात कर तू अठगा तू अठगा तू अठ डर डर डर.